0: the extreme energy drink.
1: निकट माते दी बहिनी, विकट माते दी बहिनी, यो रेडियो दीदी बहिनी।